0: मगेली जगान तू होड रुख, माय मोगाची आवई मगेली जगान तू होड रुख। विविध भाषा फल जल्ल्या ती काळे धवे तांबडे लोक, विविध भाषा फल जल्ल्या ती काळे धवे तांबडे लोक। माय मोगाची आवई आमगेली, पाचवे रान पक्ष्यांगेल धाम, वाघ कोल्ले करता ती फल्ले। पाचवे रान पक्ष्यांगेल धाम, वाघ कोल्ले करता ती फल्ले। थोडे रुखारी झाड माड्यारी, थोडे रुखारी झाड माड्यारी। जाऊ का सगळ्यांगेल जीवन भांगर, जाऊ का सगळ्यांगेल जीवन भांगर। माय मोगाची आवई आमगेली, पश्चिमेक दर्या बगलेन पळया, हासून खेळया एक म्हणया। पश्चिमेक दर्या बगलेन पळया, हासूनू खेळणू एक म्हणया। भरती सुकती समुद्राक आस, आम्ही सगळे मेळणू उरया। भरती सुकती समुद्राक आस, आम्ही सगळे मेळणू उरया। माय मोगाची आवई आमगेली, होड रुख भारत माता, अनेक धर्म जात पात। होड रुख भारत माता, अनेक धर्म जात पात। संभ्रम पाव्या घरांतू, भायर आम्ही एक जाऊया ह्या भारतांतू। संभ्रम पाव्या घरांतू, भायर आम्ही एक जाऊया ह्या भारतांतू। माय मोगाची आवई आमगेली, सगळ्यांगेल मोगाळ प्रेमळ आवसुतू, सगळ्यांगेल तन मन प्राणतू। सगळ्यांगेले मोगाळ प्रेमळ आवसुतू, सगळ्यांगेले तन मन प्राणतू। भारत माता तुगेल किरीट आमकां मात्र दिसता, भारत माता तुगेल किरीट आमकां मात्र दिसता। पाया मुळाक बेंद्राम येतले, आम्ही जाग्रत उरका, आम्ही जाग्रत उरका। पाया मुळाक बेंद्राम येतले, आम्ही जाग्रत उरका, आम्ही जाग्रत उरका। माय मोगाची आवई आमगेली भारत माता।
1: मुखली कवयित्री असा मनिस्तीन जॉयस पिंटो किनिगोळी, हिने दय करना मुखार तिची बसका स्वीकार करजे असे विनंती करता। मनिस्तीन जॉयस पिंटो किनिगोळी हिने सभार कविता गोष्टींनी भाग घेतला। महिन्याला पत्रांच्या स्पर्ध्यांनी तिने भाग घेऊन जायती कविता खातीर इनाम आहे तिने आपणयल्यात। आकाशवाणींत तिने कविता गोष्ट कविता सादर केल्यात। इसो प्रकटित पहिलो कन्नड कवित सपुंजो अवितिरव अरिवुगळ, ही कन्नडाची एक बरी लेखकी। आज जॉयस बाई आमकां तिचे संगत एक बोंबे हाडून आयल्या, दिसना हांगा थंय दवरलें आसतालें तिणें। हे बोंबे निर्जीव बोंबे, पूण आमच्या मदल्या वेवस्थेन तिचो जीव चिवून काडला। ह्या बोंब्याची काणी आयकतना नेणते असलियांची नेणती रुपां तुमचे मुखार पाशार जातली। आमच्या मदल्या क्रूर वेवस्थेचो कांटळ हाडयतली ही कविता हजार रुपां आनी रुपकां आमच्या मुखार उबी करतली। आतां तुमच्या मुखार जॉयस बाई आपले बोंबे घेवन।
2: म्हज्या कवितेचें नांव जावन आसा बोंबे। हातांत दरल्ल्या बोंब्यांत नातली कांय किमची बर उब, ते मेला म्हण हांव बोबडतली। बोंबे सावी दिल्यार मात्र चलता म्हणून वगो आसलेल्या बोंब्याक सावी दितस म्हळे बाबान। त्यास्त सांजेर हांव रिगली कुशीच्या दुकानाक कावंकू पेपर मेटाय। त्यास्त सांजेर हांव रिगली कुशीच्या दुकानाक कावंकू पेपर मेटाय। म्हजेर नदर दवरलेल्यांच्या वांट्याक हांवस जल्ली पेपर मेटाय। म्हजेर नदर दवरलेल्यांच्या वांट्याक हांवस जल्ली पेपर मेटाय। म्हज्या भितरली गोडसाण जल्ली पुरती कली, म्हजे भितर ना आज जीव म्हणटात म्हाका मोडे। नतलेले परी म्हज्या बोंब्या भितर जीव सावी दिया म्हाका, हांव ही धावंक उडोवंक खेळोंक उलोवंक आशेतां। सावी दिया म्हाका, हांव ही धावंक उडोवंक खेळोंक उलोवंक आशेतां। म्हज्या बोंब्या संगी देव बरें करूं।